0: हेलो हेलो,
1: हेलो
0: रिक्वेस्ट
1: हेलो
0: लाइन, गुड मॉर्निंग।
1: फिर
0: हाँ ना तापा दे फिदे
1: मंगा इकरा और जरा
0: ए ते क्राउ फिलो मन बो का फिसंगा रेडियो ने फिसंगा ये का रेडियो तीस को भा से क्राउ बो खम हा पची खंडियात का तो का रेडियो जों फिमा ti tok i krau krau iu pi ong pi kerteng krau iu
1: Oh, buat kerabu lah.
0: ho krau bor lang na shinong iu
1: Tau, tau nama?
0: hm
1: Ah, nama ujrang.
0: oh mau jerong
1: Di seorang kan
0: ho
1: ya,
0: oi ho oi
1: nama.
0: ho oi ho oi ti to na mau jerong dei i krau bor lang ti ka e jing rai krau bor lang pi kwa ban sngam
1: Tak jeng dai nama.
0: ka kerteng jong jing rai dai na main ti to ngi ngin pentem sipi ga ni ga jurai dynamite jong u pitep nong rwai
1: apun chi
0: oh oi ti to ngin ya pentem ga ni jong tayo cruise ma ti na benta ga jing kwa sam subha jong no krobot lang
1: ya ni jong pa ma dan ni
0: oi
1: ha ta ya phi baro suba presto
0: Oh, oi. Di kubli si bon e krabor lang ma. Kesni besok bakal main yefi, pajong fi run tu bayar baru ama.